नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9 श्रावण शके 1948, अर्थातच 31 जुलै 2026. आजच्या प्रसारणसभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारणसभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत ऐकलत. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना, स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं, शंखणी यांनी संगीत दिलेलं, संत नामदेव महाराज यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत आशा भोसले यांच्या आवाजात, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या देशभक्तीपर गीत रचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पावसाळ्याला विलंब झाल्यास मका पेरणी याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 दर्पण या हिंदी कार्यक्रमात सुविचारोका धन याविषयी. संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 10:30 सकाळी ठीक 11:00 कव्वाली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:30 आपण ऐकू शकाल गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10

आपण ऐकू शकाल मैफिले गझल हा कार्यक्रम। सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नजपांडे यांचं कीर्तन आम्ही प्रसारित करू। सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही संक्षेपित करू। सायंकाळी 7:30 घर शिवार या कार्यक्रमात तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती। संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं। यासोबतच बायोडायनॅमिक शेती पद्धती याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत हृदयरोग याविषयी माहितीचा भाग 9 आम्ही प्रसारित करू। सोबतच उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज वाचक स्वर संजय पाटोळे यांचा। रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात एडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल। रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोतेहो, या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू। तर ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात, पावसाला विलंब झाल्यास मका पेरणी याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
3: श्रोतेहो, आज 1 जुलै रोजी माननीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार श्रोतेहो, शेतकरी बंधूंनो, पावसास विलंब झाला तर मका पेरणी याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पाऊस लांबला तर कपाशीसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकाऐवजी मका पेरणं आपल्याला फायद्याचं ठरतं. पावसास विलंब झाला तर कपाशीऐवजी सोयाबीन, ज्वारी, मका अशी पिके घेणे योग्य ठरते. यंदा काही भागामध्ये पाऊस वेळेवर सुरू झाला आहे आणि चांगलाही झाला आहे, परंतु काही भागात आजही पेरणीसारखा पाऊस नाही. तेव्हा मका हा एक चांगला पर्याय आपल्याला ठरू शकतो. याची कारणे सूत्ररूपाने अशी सांगता येतील की मक्यास बाजारभाव नेहमीच चांगला मिळतो. 1200 रुपये क्विंटल एवढा जरी बाजारभाव मिळाला

0: तरी मका घेणे परवडते. मका पीक साधारणपणे 105 ते 120 दिवसात खरीपात तयार होते, त्यानंतर रब्बी पीक घेता येते. मक्यानंतर शेतीची नांगरट, मशागत करणे, शेत तयार करणे यासाठी वेळ मिळतो. कोंबडी खाद्य, पशुखाद्य, स्टार्च उद्योग अशा उद्योगांकडून मक्याला चांगली मागणी असते. महाराष्ट्रात मका धान्य पीक म्हणून भाकरीसाठी सहसा वापरले जात नसले तरी बिहार, पंजाब अशा काही प्रांतातून त्यांची रोटी लोकप्रिय आहे. मक्यामुळे जनावरांसाठी चारा वैरण मिळते. मका पिकाचे चांगले उत्पादन यावे यासाठी खत व्यवस्थापनाकडे आपण लक्ष देणे आवश्यक असते. खतांवर खर्च करावा लागतो, परंतु कपाशी एवढ्या पीक संरक्षणासाठी फवारण्या वगैरे मक्यास लागत नाहीत. मका किमान उत्पादन हमखास देतो, पीक हाताचे गेले अशी नामुष्कीची वेळ सहसा येत नाही. मक्यापासून जैविक इंधन तयार होते. शेतकरी बंधूंनो, मका पिकाचे बाजारात अनेक वाण उपलब्ध आहेत, त्यातील बहुतेक तांत्रिकदृष्ट्या मल्टीक्रॉस प्रकारचे वाण असतात, परंतु अलीकडे मका पिकाचे अनेक सिंगल क्रॉस वाण ही बाजारात मिळतात. ते भरपूर उत्पादन देतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यापैकी सिंघम आणि डॉन 1588 या दोन वाणांची माहिती आपल्याला घेता येईल. शेतकरी बंधूंनो, सिंघम वाणाचे कणीस भरपूर लांब असते, दाण्याच्या किमान 14 ओळी हमखास असतात, दाणे खोलवर गडलेले असतात, मोठ्या आकाराचे असतात, कणसातील बिट्टी पातळ असते, त्यामुळे कणीस ही सडपातळ दिसते, परंतु मिळणाऱ्या दाण्यांची संख्या आणि वजन दोन्हीही चांगले भरते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी सिंघम वाण चालतो. सिंघमचे ताट हे 260 ते 270 सेंटीमीटर उंच असते. पाने हिरवीगार आणि रुंद असतात, ती शेवटपर्यंत निरोगी आणि हिरवीगार राहतात, त्यामुळे चारा भरपूर मिळतो. सिंघम 40 क्विंटल प्रति एकर असे उत्पादन देते, अर्थात उत्तम खत व्यवस्थापन केले तर अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकते. 60 बाय 25 सेंटीमीटर हे अंतर या वाणाच्या लागवडीसाठी योग्य ठरते. त्याची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे. पानावर डाग धब्बे आणि पानांचे अन्य रोग याला हा वाण उत्तम प्रतिकार करू शकतो. दाण्यांचा रंग नारंगी पिवळा असतो, जो बाजारात पसंत केला जातो. दुसरा वाण आहे डॉन 1588. हा प्रामुख्याने सोलापूर उस्मानाबाद परिसरात फार चांगला उत्पादन देतो. डॉन वाण सरासरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन देणार आहे. मक्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम कालखंड 15 जून ते 30 जून असा असतो. सिंघम आणि डॉन 1588 हे वाण जुलै अखेरपर्यंत आपल्याला लावता येतात, हेही त्याचे एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण पावसाला विलंब झाल्यास मका पेरणी याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
1: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट आले की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावास, तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही, पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत, थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील, पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे इतर गोष्टीबरोबरच, खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो ताटाला लावतो परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत, रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं लगेच ते खावंसं वाटणं अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
0: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
1: आहे थोडासा आहे, नाही असं नाही आहे, काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं काहीतरी खावंसं वाटणं थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम नक्कीच आहे.
0: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
1: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जी मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि नुसतं आपणच नाही तर कळत नकळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी

0: काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
1: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाही, आपल्या मालकीचं काहीच नाहीये,
0: हे
1: आपल्याला मिळालेलं आहे.
0: खरं
1: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात
0: द्यायचं,
1: एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढची जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीच आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
0: बरोबर.
1: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असलेली जागतिक लढाई बघतोय.
0: खरंय.
1: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
0: आपल्या हाताने आपण हे सगळं करतोय खरं तर.
1: पण
0: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
1: दिलंच पाहिजे,
0: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खरं तर.
1: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
0: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
1: आजचं यावरचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
0: बरोबर.
1: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
0: आहोत.
1: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा, कृतज्ञ असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे,
0: अगदी
1: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
0: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
1: हेच आहे. आणि हे जर आपण ह्याचं आपण तुच्छतेने ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बघतो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणावाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंड तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावाडं बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मधून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल ह्याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
0: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
1: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
0: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं कुणासाठी पारका होतोय
1: आणि कुणासाठी आहे,
0: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
1: तो विकास काढण्यासाठी एवढं सरळ करायचं, कारण लोकांना, एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाणं झालं पाहिजे ज्यापेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
0: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
1: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या, मुलींच्या, शाळेत, आसपास जिथे जमेल तिथं.
0: हे आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
4: एफएम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला पहिलं प्रेम या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेकर यांचं गीत, संगीत शंकरराव कुलकर्णी यांचं.

0: पार्टी हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी. पिझ्झा पार्टी, येस. चल तुझे कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. आरबीआय सांगते, जाणकारपणे सतर्क राहा.
1: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लक्ष्मण रेषा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत आहात धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर. आणि मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. लोकसभेत परवा मंजूर झालेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. एक विश्वासार्ह शिक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी संसदेनं परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणारं विधेयक मंजूर केल्याचं नमूद केलं. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकार या दोघांसाठी शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक झाल्याचं पंतप्रधान म्हणाले.
1: देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया. टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई और साथ साथ फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा. इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है. हम संसद में बिल लेकर के गए थे. गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम मान्य सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है.
0: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि चर्चेला उत्तर दिलं. या विधेयकात पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळ, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी, एमएससी, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांनाही हा कायदा लागू होणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विधेयकावर टीका केली. पारदर्शक आणि पेपरफुटी मुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कठोर तरतुदी या विधेयकात नसून सरकारने केवळ वरवरचे बदल केले असल्याचं ते म्हणाले. सरकारने जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना खरगे यांनी या आंदोलकांवर झालेल्या कारवाई प्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकही संसदेनं संमत केलं. राज्यसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक काल लोकसभेत पारित करण्यात आलं. अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं आवश्यक असल्याचं, आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ विरोधी शपथही उपस्थितांना यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध महत्वपूर्ण विभागांची आढावा बैठक पार पडली. बीडमधल्या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खामगाव इथल्या आरयूबीचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे तसंच प्रकल्पाचा पुढील टप्पा 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासोबतच जुन्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि उमेद मॉलचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय बीडमध्ये आयोजित होणाऱ्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याच्या सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये, याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला.
2: हे बातमीपत्र

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.

0: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र. आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: महिलांनी रजोनिवृत्ती तसंच PCOD संदर्भातल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल याच विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेनं याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्य सेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन बोर्डीकर यांनी

0: प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन बोर्डीकर यांनी केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना काल आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या 1 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,
1: आम्हाला उमेदकडून सुरुवातीला 15-15 हजार आरएफ मिळालेले आहे, त्यानंतर 60 हजार रुपये सीएफ मिळालेले आहे, त्यानंतर आम्हाला उमेदनी पहिलं लोन पण आम्ही घेतले 1.5 लाखाचं. 10 महिलांनी आम्ही छोटे छोटे असे उद्योग चालू केले, विविध प्रकारच्या अशा प्रदर्शनामध्ये स्टॉलमध्ये आमची विक्री होती आणि विक्रीमधूनच आम्हाला बरेच असं अर्थसहाय्य मिळालेले आहे आणि यामुळेच आमच्या समूहातील महिला ह्या त्यांच्या हातात काही ना काही पैसा आल्यामुळे त्या खूप अशा मजबूत आणि त्यांच्या अंगात धाडशीपणा आलेला आहे.
0: रमाई आवास योजनेत घर बांधणीसाठी पहिल्या टप्प्यात मिळणारा हप्ता दुप्पट करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी ही घोषणा केली. हा पहिला हप्ता आता 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या 97,194 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, मात्र आतापर्यंत केवळ 27,500 शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सोना नदीला पूर आला असून वेताळवाडी धरण पूर्ण भरलं आहे. सिल्लोड तालुक्यातही ओढे नाले दुथडी भरून वाहत असून केळणा नदीला या हंगामातला पहिला मोठा पूर आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जालना शहरातल्या काही सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. नांदेड शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवानं कारमध्ये कोणीही नव्हतं. जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. परभणी शहरात महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात काही भागात झाडं पडल्यानं काही वाहनांचं नुकसान झालं तसंच वाहतूकही विस्कळीत झाली होती. धाराशिव जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खरीप हंगामातल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालं असून जिल्ह्यातला पाणीसाठा वाढण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागानं आज नाशिक आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना तसंच बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे प्रसारण सभा. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात जाहिरात प्रसारण सेवा.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई कर.

0: पेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: अरे ऐकलं सा, भारताच्या नंबर वन एसयूव्हीने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
6: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
6: संपर्क 83 798 64 555.
7: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
6: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
5: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
6: संपर्क 83 800 50 555.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मिनिटो होत आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात? कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपं असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याचा आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबानी बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या वितरित अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLOच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे BLO एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLOच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृहभेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLOला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
0: मागील SIR जे होतं त्या SIR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचं काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो.
0: अच्छा.
1: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLOनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत, म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याच्या काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80%

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक

0: आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआई नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक अ कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकलंय, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्रामध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍपमध्ये कळतात. तुम्ही बुक अ कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक का कॉल केले नाही या काही विशेष बाब केले नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण सहा दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं? आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहत आहे तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वाईट चुकीचं लिहिलेलं आहेत, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल

0: आठ वापरून आपण करू शकतो.
1: बर,
0: तुम्ही मतदार आहेत, फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय. असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काय म्हणून एक यादी येतील. त्यांच्यामध्ये आपले नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपना ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माणिक वर्मा यांनी गायलेली काही सुगम गीतं. सुरुवातीला ग दि माडगुळकर यांचं सुगम गीत, संगीत सुधीर फडके यांचं, तर स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी अनेकों विषयों को प्रतिबिंबित करता कार्यक्रम दर्पण जरूर सुनिएगा हर शुक्रवार प्रातः ठीक 10 बजे हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से। कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण।
2: श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। आज सकाळी ठीक 10 वाजता दर्पण या हिंदी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुविचारों का धन याविषयी माहिती। संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं। तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता दर्पण हा हिंदी कार्यक्रम। निवेदन संपलं। भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात माणिक वर्मा यांनी गायलेली काही सुगम गीतं।

0: माणिक वर्मा यांनी गायलेलं, सुधांशू यांचं सुगमगीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: पीएम जय, अब गरीबों के जय.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 आपण ऐकू शकाल घर शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात तीळ लागवड तंत्रज्ञान आणि यासोबतच बायोडायनॅमिक शेती पद्धती याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. यासोबतच आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत हृदयरोग याविषयी माहितीचा भाग 9 आम्ही प्रसारित करू. तज्ज्ञ डॉक्टर आहेत रणजित कदम आणि उद्याचा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज वाचकस्वर संजय पाटोळे यांचा. तर निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 850 555.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं आत्मराव सावंत यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण माणिक वर्मा यांनी गायलेली सुगम गीत ऐकलीत. यासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चमत्कार या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं, अनु मलिक यांनी संगीत दिलेलं, आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात दामिनी या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

दामिनी या चित्रपटातील गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी.

गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाजमाध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी, त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना

0: यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाणकामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाणकामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. ऐकूयात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अरुंदाते यांनी गायलेली काही सुगम गीतं. सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत, संगीत यशवंत देव यांचं, तर स्वर आहे अरुंदाते यांचा.

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83 798 64 555.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
1: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
0: एनबीए मानांकन प्राप्त, एमएसबीटीईचे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव सोलापूर।
1: संपर्क 83850555।
2: श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। आज सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमात एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नजपांडे यांचं कीर्तन आम्ही प्रसारित करू, तेव्हा ऐकायला विसरू नका। आज सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम। निवेदन संपलं।

0: जिंहा तिची माझी।
1: आपण ऐकत आहात अरुंधाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

अरुण दाते यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं सुगमगीत आपण ऐकलत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आता प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मोहम्मद रफी की याद में ये था विशेष फीचर, तुम मुझे यूं भुला न पाओगे। शोध, आलेख और संपादन यूनुस खान, स्वर यूनुस खान और ममता सिंह, प्रस्तुति शकील बख्शी।
1: आज के फनकार।
2: विविध भारतीय मुंबई केंद्राचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत। एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे ठीक 10 आहेत। श्रोतेहो, प्रसारित करत आहोत दर्पण हा हिंदी कार्यक्रम काही क्षणातच।
3: दूध साडीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का। साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय। आजच या श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4th फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
3: MBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
4: संपर्क 83850555।
5: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय।
6: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त।
5: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन। टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक।
6: अटी लागू।
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
4: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4th फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
3: MBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
4: संपर्क 83850555।
2: दर्पण या हिंदी कार्यक्रमात आज ऐकूयात सुविचारोका धन याविषयी माहिती। संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं। ऐकूयात दर्पण हा हिंदी कार्यक्रम।

दर्पण या हिंदी कार्यक्रमात आज आपण सुविचारुका धन याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. यासोबतच आजचा दर्पण हा हिंदी कार्यक्रम इथंच संपला.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सोंगाड्या या चित्रपटासाठी सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं वसंत सबनीस यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

गीतांजली हा मराठी चित्रपट गीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता पिंजरा या चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दुपारी गौळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकाश रे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
1: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पडछाया या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं, दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे. दिव्य स्वातंत्र्य भारताचे.
2: गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं, नाधो महानोर यांचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कव्वाली हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला शंकर शंभू नयरंग यांच्या आवाजातील ही कव्वाली.

कव्वाली या कार्यक्रमात आत्ताच आपण जाफर हुसेन खान बदायुनी यांच्या आवाजातील ही कव्वाली ऐकलीत. कव्वाली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकला प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
1: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 850 555.
0: कव्वाली या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जंजीर या चित्रपटातील ही कव्वाली.

0: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कासधरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: कव्वाली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

एफएम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं, ओ पी नय्यर यांनी संगीत दिलेलं, एस एच बिहारी यांचं गीत.

काश्मीर की कली या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्यासा सावन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मंजिल या चित्रपटातील हे गीत.

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लोफर या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत.

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनाडी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद.

अनाडी या चित्रपटातील गीतासोबतच आजचा गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि ठीक 3 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक

राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ॲक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ॲक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

యగ బసల యా ఏడాలా నకాత చేడు త్యా కోడాలా త్యా కోడాలా

मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य

0: करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सचं असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्यात 3 slabs होते, 10%, 20%, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन्स चे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण आता नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि हे वजावटी वगैरे काढून टाकल्यात, असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे?
1: प्रमुख फरक हाच आहे की आता जसं मी सांगितलं, तर पहिले की 3 slabs होते, फक्त 5, 10, 20% आणि आता अगदी 5, 10, 15, 20, 25, 30 असे वेगवेगळे स्लॅब आहे. आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे, म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा, तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅबमध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे, म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे, ATC ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट, हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
0: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
1: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा, म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी, हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले, टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण, तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात, अकाउंट नंबर वगैरे, ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे, म्हणजे सेव्हिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी कर प्रणाली.
0: अगदी छान हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमचे कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्या गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची, किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायची त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
1: 2020 पासूनच करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल, आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
0: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
1: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
0: अच्छा अच्छा. मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
1: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC विविध डिडक्शन्स होते, LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाऊसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे, ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे, ते म्हणजे

0: जे एनपीएस एनपीएस मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या एनपीएसला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं, जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते एनपीएसला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज, विमा, पीपीएफ किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
0: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही. ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
1: जितकं उत्पन्न असेल त्या
0: ते उत्पन्न जे स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
1: मग मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
0: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालीपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं जे व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विद इन ड्यू डेट, ज्या ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायची असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. पण तरीही जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्ट मध्ये.
1: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक त्यांना नकळत होत असतात किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
0: सध्या सगळ्यात पहिले म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्समध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती, तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: हाँ हाँ हाँ म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पार

0: पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे,
1: अगदी
0: नाहीतर मग
1: महत्वाचं,
0: पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
1: बरोबर.
0: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
1: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय, की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स, ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत, विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाऊसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय, की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं, म्हणजे जसं की तुमचं LIC नाहीये, हाऊसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं, की ज्यांनी तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हॅजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
0: अगदी अगदी. मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या, ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात, आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली टॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही, किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल की महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
1: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावाने काय बिझनेस आहे, त्याच्यात किती, म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत, म्हणजे ही तर तशीच कमी आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो, फक्त OTP देणं याच्याशिवाय, आणि ते सही करतात त्याच्याशिवाय, त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या, तुम्ही कशावर सही करताय, ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही, पण थोड्या थोड्या तरी तुम्ही त्याचं प्रयत्न करा. नवऱ्याला विचारा माझ्या नावाने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते, आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नावाने

0: सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
1: अगदी अगदी खरंच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्वाची आहे. मॅडम आता तुम्ही इतके छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी. पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही किंवा त्यांना काहीतरी किंतु परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा. तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
0: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल? म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाऊसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील? जर ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल, तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
1: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना
0: अगदी कर भरावा. आणि जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे, म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही. तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही, पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसाल, आणि 24-25 वरती गेल्यावर तुमचा टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये. आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल, म्हणजे तुमचं जर हे असेल, तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतच आहे, आणि एनपीएसचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
1: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे त्याचा आपण त्या सवलतीचा त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
0: हा, जसं मी आता सांगितलं की तुम्ही एआयएस मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचा बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या एआयएस शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्स मध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेडखाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
1: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल

0: पोलिसांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
1: बारा
0: आज
1: वाजायच्या आधी भरा आणि जर
0: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो. जसं
1: आणि जर बिझनेस इन्कम
0: तसं
1: असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
0: मॅडम, जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
1: तसं आता आपण जसं सांगितलं, पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे AIS वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
0: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना, श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे. आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनू, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची CA रेणुका देशपांडे, बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आता चातुर्मासही सुरू झाला आहे, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो, भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊ सूत इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो, या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

मैत्रिणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचे लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.

अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपटसृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी. भारतीय संगीतसृष्टीत अनेक गायक होऊन गेले, पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

अतिशय तरल, मखमली, जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो, त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह, त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता, तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली, त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्या सोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदा की आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना गायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते, जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं, तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

उषाजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओ पी नय्यर, रवीजी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या विराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको अरे ती की नको पुष्पमाला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळीने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक. पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 मध्ये शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. अरे हे दुःखी जीवा बेकरार हो नको. आहा, खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचे सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली, तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाय. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ

रंगनाथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहिती आहे कुठलं आहे?

सुंदर असं हे गीत. गीतकार वंदना विटणकर यांची सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का, बालगीते ही गायली आहेत. आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलान हसा, हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारे हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपट सृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय

दोषपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000+ गाणी गायलेली आहेत. त्याचप्रमाणे 2001 त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणारं अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा, नको गाडी घोडा, अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा. अतिशय सुंदर ही रचना. गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो. अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे.

0: देर थोड़ा अनाडी असेमी तुझा प्रेम वेडा।
1: मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालंही तसंच। 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत पॅरेलल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते। सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो। जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील। मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही। त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत। मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत।

मैत्रिणींनो, आसपास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणारं आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन. याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं आहे मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित.
1: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला.

पर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राज विषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच संपर्क आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर शीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त
आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक

0: शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग, टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना अर्चना दिनेश यांच्या स्वरात.
2: और कर्णप्रिय आलाप जो शुरू होता है रफी साहब का, तो इसमें मन के जो भक्ति भाव होते हैं अपने आप ही जग जाते हैं. और जो सूक्ष्म कर्ण स्वर इसमें मींड का जो प्रयोग किया गया है वो अपने आप में बड़ा ही बेमिसाल आरोह अवरोह ठहराव मोहम्मद रफी साहब की आवाज़ का इससे नजर आता है. शास्त्रीय जो शुद्धता के साथ भावनाओं को गीतों को किस तरह से पिरोया जाता है ये इस गीत में बिल्कुल साफ झलकता है. उन्होंने बिना किसी भारीपन के कोमल स्वरों पर अद्भुत नियंत्रण रखते हुए इस गीत को गाया है. और बड़े ही जो शब्द हैं

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम। हेलो,
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। राज्याच्या विविध भागात पावसाला जोर। आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला। तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली, तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी

उभे आहेत, परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3,5,000 हून 3,75,000 क्युसेक पर्यंत
पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम

जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत चार जण प्रवास करत होते त्यापैकी एक जण बचावला असून तिघांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गोपी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी अणनजी.
1: चल दिमाग से ही बुला. अरे हाँ, बुला ना बुला ना, फिर जरूर सुनेगा.
2: चल बुला, चल बुला.
1: ना बाबा ना, लो मैंने ही बुला.
2: हाँ, तेरी तो जरूर सुनेगा.
1: अरे बुला ना. अच्छा बाबा, बुलाती हूँ, काम तो मत खाओ. गोपी, ओ गोपी.
3: क्या है?
1: घर चलो, भैया तुम्हारा इंतजार कर रहे हैं.
3: तुम बीच में मत बोलो, मेरी इंसलेट हुई है.

किनारा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ऐकूया गुलजार यांचं गीत लता मंगेशकर यांच्या सुरात. संगीतकार आहेत राजेश रोशन. चित्रपट खट्टा मीठा.

खट्टा मट्टा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राजेश रोशन. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया दोस्ती या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 वाजून.
2: श्रोतो, यासोबतचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवानी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आणि त्यानंतर 6:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जरा आप मुस्कुराइए,
1: जरा आप मुस्कुराइए, पहले जरा आप मुस्कुराइए।
2: श्रोतो, गीत गुंजन या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं कल आज और कल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत. संगीतकार होते शंकर जयकिसन.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास? तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुल बरसाओ ह्या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडीमध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ऍडल्ट्सनी म्हणजेच 60-70 दशकातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो किंवा हसा मुलांनो हसासारखं बालगीत असो किंवा उमलत्या वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समान अनुभवताना प्रियकर मिल गया दर्दे जिगर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत. पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3-2-1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

मोहम्मद रफी, कारकीर्द 1924 ते 1980, जगातले लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक आणि भारतीय उपखंडातल्या प्रभावी आणि महान गायकांपैकी एक. 1950 ते 1980 दशकांमधल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याचा गाणारा आवाज म्हणजेच मोहम्मद रफींचा आवाज. हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी जरी प्रसिद्ध असले तरी त्यांनी पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधून देखील गाणी गायली. लहानपणी एका फकीराच्या गाण्याचे अनुकरण करून जरी त्यांनी गायला सुरुवात केली असेल तरीही त्यांनी जवळपास विविध भाषांमधून 28,000 गाणी गायली. नौशाद, एस टी बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदन मोहन, ओ पी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा दिग्गज संगीतकारांकडे समकालीन गायकांबरोबर त्यांनी काम केलंय. नौशाद साहेब त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल असं म्हणतात की गुंजते है तरी नगमो से अमीरो के ये महल, गुंजते है तरी नगमो से अमीरो के ये महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, अपनी मौसीकी पर सबको फक्र होता है मगर, मेरे साथी आज मौसीकी को तुझ पे नाज है, आज मौसीकी को तुझ पे नाज है.

रफी साहेबांनी सर्व तऱ्हेची गाणी गायली. सर्व मानवी भावभावना ते इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लड वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुसवा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवते आता मी तुम्हाला.

अमरीश मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिव्हाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा न केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं की अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर. कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडस मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे, मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: करता है। दिल्ली की एक अदालत ने आज आम आदमी पार्टी के पूर्व पार्षद ताहिर हुसैन और चार अन्य को 2020 के दिल्ली दंगों के दौरान इंटेलिजेंस ब्यूरो अधिकारी अंकित शर्मा की हत्या के मामले में उम्र कैद की सजा सुनाई। अपर सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह ने दलीलें सुनने के बाद सभी पांचों आरोपियों को सजा सुनाई। ग्लासगो में राष्ट्रमंडल खेलों में आज भारतीय मुक्केबाज प्रीति पवार और अंकुश पंघाल ने फाइनल में जगह बना ली। प्रीति ने महिलाओं के 54 किलोग्राम सेमीफाइनल मैच में जाम्बिया की कैथरीन मोपे को हराया। भारत 3 स्वर्ण 10 रजत और 4 कांस्य पदकों के साथ पदक तालिका में 10वें स्थान पर है। उधर देविका सिहाग और उन्नति हुड्डा ने ताइपे ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला सिंगल सेमीफाइनल में जगह बना ली है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 6:05 झाले। श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सायंकाळी 6:10 मैफिल एगजल हा कार्यक्रम, त्यानंतर 6:30 नाचो कीर्तनाची रंगी या कार्यक्रमामध्ये आज एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नचपांडे यांचं कीर्तन, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आम्ही सहक्षेपित करू, 7:30 आमच्या केंद्रावरून घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये आज तीळ लागवड तंत्रज्ञान आणि बायोडायनामिक शेती पद्धती याविषयी संजय पाटोळे यांनी सांगितलेली माहिती प्रसारित केली जाईल। त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सत्रात डॉक्टर रणजित कदम यांनी सांगितलेला हृदयरोग याविषयीचा माहितीचा भाग पहिला प्रसारित केला जाईल। रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये येडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी केलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल। संसद समीक्षा हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून रात्री 8:30 आम्ही सहक्षेपित करू। रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। रात्री 10:00 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा। आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50। 6:05 मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:35 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल। शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी उद्या सकाळी 6:40, यामध्ये उद्या पावसाळ्यात पशूंची घ्यावायची काळजी याविषयी संजय पाटोळे यांनी सांगितलेली माहिती प्रसारित करण्यात येईल। 6:45 आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रम चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल। उद्या सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 भावदरा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची आपण आनंद घेऊ शकाल उद्या सकाळी 8:15। उद्या सकाळी 8:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आम्ही सहक्षेपित करू। 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। 10:00 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाचं महत्व आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी धाराशिव येथील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर मीना जिंतुरकर यांची दौलत निपणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 10:30 या गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम उद्या सकाळी 11:00, यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग पहाडी रागातील ठुमरी आपण ऐकू शकाल। 11:30 गीतभर हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आपण ऐकू शकाल उद्या दुपारी 12:00। दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। दरम्यान 1:40 अकोला जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आम्ही सहक्षेपित करू। 5:00 एक ही फिल्म से हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल।

5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 6:10 कार्यक्रम मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. घेबरारी या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सायंकाळी 6:30. कार्यक्रमात उद्या मैत्री दिनानिमित्त खरी मैत्री याविषयी रागिणी पाटील यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा देखील मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये उद्या स्वामी समर्थ भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचाही कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 श्रोत्यांच्या पत्रफरमाईशीवर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मैफिल एक्झल हा कार्यक्रम.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश.
3: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 850 555.
0: श्रोतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सलमा अगा यांनी गायलेली जफर यांची गझल. संगीतकार आहेत रहमत खान.

मोहम्मद अजीज यांनी गायलेली फयाज रिफट यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार होते सरदार मलिक. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मनोहर उदास यांच्या संगीत नियोजनामध्ये त्यांनीच गायलेली गझल.

मैफिल एकसल या कार्यक्रमाच्या शेवटी सूर्यवाहन गुप्त यांनी संगीतबद्ध केलेली गझल आपण ऐकलीत. या गझलेसोबत आजचा मैफिल एकसल हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आमची यानंतर शुद्ध घोषणा काही क्षणात.

0: हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
6: पीएम जय अब गरीबों के जय बन गई.

श्रोतो, एक निवेदन. उद्या सकाळी 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाचं महत्व आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी धाराशिव येथील

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी.
2: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत व्हीव्हीपी पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या. आजची योग्य निवड, उद्याचं उज्ज्वल यश.
3: MBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83 800 50 555.
4: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
5: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
4: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
5: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.
6: श्रोतो, कार्यक्रमामध्ये ऐकूया एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नचपांडे यांचं कीर्तन.

एक एक पैसा समृद्धीचा वसा या आपल्या कीर्तनाच्या विषयावर प्रकाश टाकीत असताना या उपरोक्त अभंगाचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. संसार असे धन असे आवश्यक, प्रपंचाचे सुख तेणे पाही. सद्यस्थितीकडे पाहता संसारात धनाचं महत्व फार आहे. पैशाच्या तालावरच दुनिया नाचते आहे. संसार म्हणजे काय तर संसारती भूतानी इति संसार हा, म्हणजे जीव जन्म मरण चक्रात सापडतो. शंकराचार्य म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म मरण परंपरा चक्र याला संसार म्हणतात. आणि प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच म्हणजे आपण जे घरकुल मानतो त्याला प्रपंच म्हणतात. हा प्रपंच कसा असावा तर भाग्याचा असावा. आणि तो भाग्याचा करणं सर्वस्वी आपल्या हाती आहे. करिता प्रपंचाला धरून सुख आणि दुःख एका पाठोपाठी एक येतच असतात. अहो, जात्याच सुख लोलूप असलेला मनुष्य जास्तीत जास्त धनाचा संचय करून सुख मिळविण्याच्या मागे लागतो, परंतु कर्म त्याला साथ देत नाही. संत मात्र सुखाचा विचार न करता अहो दुःखाचाच विचार अधिक करतात. आणि ते देवाला मागणंही तेच मागतात.

संतांच्या मते दुःख हा एक पारमार्थिक दृष्टीने अनुग्रहच आहे. निसर्ग कसा आहे, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे न कोय, जब सुख मे सुमिरन करे तो दुःख काय को होय. सुख दुःख प्रयत्नाधीन नसून कर्माधीन आहे, आणि तेही कर्म पूर्वजन्माचे कर्म. प्रयत्न करूनही सुख मिळेलच असे नाही, शिवाय ते सुखही क्षणभंगुरच असतं.

परंतु रामदास स्वामी प्रापंचिकाला उपदेश करताना म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्था विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो। प्रापंचिक सुख मिळाल्याशिवाय, दोन वेळेसचा पोटोबा भरल्याशिवाय विठोबा कसा होणार? करिता संसाराचे धन आवश्यक आहे। प्रत्येक मनुष्याचे दोन कर्तव्य आहेत, वैयक्तिक उन्नती आणि देशाची उन्नती साधणं। अर्थात प्रत्येक मनुष्य सुखी तर संपूर्ण देशही सुख समृद्ध राहील। आम्ही आमच्या प्रपंचाकरता एक एक पैसा जमविला तर ही बचत शेवटी राष्ट्राचा हिताकरता उपयोगात येते। NSC, प्रॉव्हिडंट फंड, LIC, बँकेत खातं उघडणं, अहो हे बचतीचे मार्ग त्याचेच द्योतक आहेत ना। धन मिळविण्या नको करू पाप, सचोटीचे माप देईल सुख, हे आद्य अभंगामध्ये आम्हाला कवी सांगतात आहेत। परंतु अतीव धनाचा लोभ ठेवणं हेही फार वाईट आहे, कारण त्यासाठी पापाचरणाने धन मिळविण्याच्या मार्गाला लागण्याची शक्यता अधिक असते। यावर राम जोशी आमच्या आम्हाला अभंग सांगतात आहेत।

वैराग्याचा ढोंग करून भगव्याची विटंबना करणं बरं नव्हे. अशा प्रकारचे सोंग देऊन लोकांना फसविणं ही दुष्ट प्रवृत्तीच आहे. मनस्सेकम वचस्सेकम कर्मण्येकम धुरात्मना. कारण नीट प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही अशी परिस्थिती व्हायला नको. अर्थात प्रापंचिक सुखासाठी धन तर मिळवायचेच, परंतु संसार सुख प्राप्त करण्यासाठी म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सोडविण्यासाठी अर्थरूपी धन कामाचे नाही तर तिथे भक्तिरूपी धन आम्हाला तारून नेणार आहे.

संपूर्ण विश्वाचा आधार असलेले ईश्वरी तत्वच आम्हाला तारून देणार आहे. 84 लक्ष योनी प्रती

नरदेहाचा अमूल्य ठेवा मिळालेला असताना ईश्वरी इच्छेनुसार पुन्हा भगवंताच्या चरणाशी लीन व्हायचे असेल तर भगवंताचे नामस्मरण करणे, भक्ती साधणे हेच आवश्यक आहे. सांपत्तिक सुख हे क्षणभंगूर आहे, परंतु भक्तिरूपी संपत्ती ही चिरंतन सुख देणारी आहे. करिता पूर्व पदामध्ये कवी सांगतात, एक एक पैसा हा प्रापंचिक समृद्धी देणार आहे, तर एक एक नामरूपी पैसा चिरंतन सुख समृद्धी देणार आहे. कर्तव्य म्हणून प्रपंच करीत संसारापासून मुक्ती मिळवण्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रपंचात राहून सततच्या नाम संकीर्तनाच्या माध्यमाने परमार्थ साधणाऱ्या एका संताचे चरित्र आपण यापुढे बघूया. पुंडली

संसारात राहून परमार्थ साधणारे भक्त शिरोमणी असे श्री नामदेव नावाचे भक्त होऊन गेले। त्यांनी आपल्या सगुण भक्तीने निर्गुण परमेश्वराला सगुण रूप धारण करायला लावले। दामा शेटी हे त्यांच्या वडिलांचं नाव, कुळ शिंप्याचे, त्यामुळे कपडे शिवण्याचा धंदा दामा शेटींनीही आपल्या पोटापाण्याचा धंदा करीत परंपरेनं चालत आलेली विठ्ठल भक्ती करावी। नामदेवांनाही अगदी लहानपणापासूनच भक्तीची आवड उत्पन्न झाली। प्रभू नामात ते इतके नामी रंगले की देव आणि देवाचे नाव यातील भेद नाहीसा होऊन अभेदाने ते नामदेवच बनले। ते नाम चिंतनापुरतेच देवा देहात राहिले नाही, पण मनाने चिंतामणी झाले। सगुण निर्गुण एकू गोविंद रे अशी अनुभूती त्यांना प्राप्त झाली। असे असतानाही दामा शेटींना अधून मधून नामदेवांच्या प्रपंचाची मात्र काळजी वाटायची। अनन्याश चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, या भगवंताच्या वचनाप्रमाणे भगवंतांनी नामदेवांचं लग्न लावून दिलं। नामदेवांचा प्रपंच सुरू झाला। अहो एवढा प्रपंच झाला, चार मुले झाले, परंतु वाढता प्रपंच असून देखील त्यांना प्रपंचाची मात्र काळजी नाही। दामा शेटी आपला धंदा करीत आहेत आणि नामदेव मात्र नामी देव बनले आहेत। दामा शेटी मात्र जसे वृद्ध होऊ लागले तशी त्यांची चिंता वाढू लागली। एके दिवशी त्यांनी नामदेवांना म्हटलंच, नाम्या नाम्या, अरे धना वाचून आपलं कसं निभायचं? पूर्वी इतकी आता माझ्यातही ताकद राहिली नाही। तुझा वाढता संसार, त्यात मिळकत कमी आणि खर्च जास्त। अरे मी आहे तो पावे तो कसं बसे चालेल, पण माझ्या पश्चात कसे होईल? यावर नामदेवांचे म्हणणे असे, आतापर्यंत प्रभूने दिले या पुढेही तोच निभावणार, पण हा वेदांत भूक लागली असता मुलांना देता येणार आहे का? नामदेवा नामदेवा, तू भगवंताचं नाव सतत घेत राहा, पण त्याचबरोबर व्यवहारात पैसा धन मिळाल्याखेरीज भागायचे नाही रे, कारण दान धर्माचे पुण्य धना वाचून कसे मिळेल? ते धन ही सात्विक वृत्तीनं सचोटीनं मिळावं, सात्विक आचारापासून भ्रष्टता नसावी याकरिता तू देवांचे नाव घेतोस ते योग्यच आहे, परंतु आता आपला धंदा करण्याकडे जरा लक्ष द्या।

मी आहे तोच आपला धंदा शिकून घे. दर आठवड्याला भोसे गावी बाजार भरतो, तेथे जाऊन तू यावेळी कपडे विकून ये. मी सगळ्या कपड्यांची यादी करून देतो, प्रत्येक कपड्याची किंमत त्यापुढे लिहितो, त्याप्रमाणे ते कपडे विकायचे. लहान मुलगा आला किंवा मोठा माणूस आला तरी भाव एकच. ती आपली सचोटी सोडायची नाही, फक्त कुणाची उधारी ठेवू नकोस, कारण मग उधारी वसूल करण्याची फार यातायात होते बघ. पैसा रोख घे आणि माल चोख दे. व्यापार करी तू चोख, पैसे घेई रोख, नको उधारी क. नामदेवा, मग जाशील ना तू आज बाजाराला? नामदेव म्हणतात, आपल्या मुखानच मला माझा पांडुरंग आज्ञा करीत असताना मी नाही कसं म्हणीन बाबा. बाबा, मी जाईन आज. मग मी सगळे लिहून देतो, त्याप्रमाणे सर्व व्यवहार चोख करायचा. दामा शेटींनी कपड्याची गाठोडी तयार केली, यादी केली, एकंदर सर्व कपड्यांची किंमत 410 रुपये आली. नामदेवांची तयारी झाली. अंगरखा घातला, डोईवर पागोट, कपाळी गंध आणि खांद्यावर वीणा घेऊन निघाले. द्वारीच्या घोड्यावर गाठोडं ठेवलं, थाप मारले आणि निघाले खरे. प्रथम पांडुरंगाच्या

झाले. साष्टांग प्रणिपात घातला. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. देवा, तू आज्ञा केलीस म्हणून मी जातोय. मला व्यापार कळत नाही. तुझा तू व्यापार काय असेल तो बघून घे. जातो मी. नमस्कार केला आणि निघाले. मुखाने भजन करू लागले.

ओसे गावाजवळ एक माळरान होत. खूप मोठाले दगड तिथे इथं स्वतः पडले होते. पंढरपुरातील इतर व्यापारी तिथे गोळा झाले आणि दामा शेटी आणि नामदेवांबद्दल चर्चा करू लागले.

स्वतःच्या पदरचे खाऊन औ लष्करच्या भाकरी भाजणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चा रंगलेल्या असतानाच भजनाचा आवाज कानावर आला.

नामदेवाला पाहताच आज तू असा कसा आलास? दामाशेटी ठीक आहेत ना? नामदेव म्हणतात बाबा ठीक आहे तो, पण पांडुरंगाची आज्ञा झाली आणि आम्ही आलो. नथू शेठ म्हणतात अरे पांडुरंगाची म्हणजे त्या काळ्या दगडाची का? नामदेव म्हणतात का हो माझ्या देवाला काळा म्हणता, तो तसा मुळीच नाही. नामदेवा अरे विटीवरचा तो काळा दगड पांडुरंग आणि इतर दगड कोण रे? माझ्या पांडुरंगा वाचून या जगात कोणी नाही, सगळे पांडुरंगच आहेत. हे बघ तुझा वेदांत नको, या माळावरचे दगड कोण आहेत ते सांग बघू. नामदेव म्हणतात सगळे माझे पांडुरंगच आहेत. सत्य नाही? मग हे सर्व पांडुरंग उघडे नागडे बसलेले तुला कसे पाहतात?

नाम्या, तू यांना पांडुरंग म्हणतोस म्हणून हा प्रश्न, आम्ही त्याला दगड मानतो। एक तर तू याला पांडुरंग म्हणणं सोडून दे, नाहीतर या सर्वांना कपडे तरी घाल। नामदेव म्हणतात, पांडुरंगाची अशी आज्ञा आहे, व्यापार करी तू चोख, पैसे घेई रोख, नको उधारीक। मी यांना कपडे घालण्यास तयार आहे, पण त्याचे रोख पैसे मला कोणी देणार का? व्यापारी विचार करतात, आपल्याला हा भोळा बावळट वाटला पण पक्का दिसतोय बरं। पण शांताराम शेठ मोठे धूर्त होते, ते म्हणले, अरे चोख व्यापारात उधारी नको करूस, पण पैशाच्या व्यवहारात जामीन ठेवणं सर्व मान्य आहे। तू यातला दोन मणाचा पांडुरंग जामीन घे आणि इतर सर्वांना कपडे घालून दे। सर्वच दगड पांडुरंग, तर घरच्या जोत्याला कोणते दगड लावायचे? ही सर्व ज्ञान दृष्टी नामदेवांना होती। व्यवहाराने आपण मूर्ख ठरू, परंतु ईश्वर भक्तीचाच महिमा वाढविण्यासाठी हे कृत्य केल्यास भगवंत आपल्याच पाठीशी उभा राहील, हा विचार त्यांनी केला।

0: आणि अखेरीस नामदेवांनी आपल्या जवळील कपड्यांचे गाठोडे उघडले आणि सर्व दगडांना पांडुरंग पांडुरंग पांडुरंग म्हणत कपडे घातले. जामीन म्हणून मोठा धोंडा उचलला आणि माघारी फिरले. कपड्यांची संपूर्ण रक्कम परत मिळेपर्यंत जामीन म्हणून हा दगड ठेवून घेण्याचे ठरले. फार मोठी लढाई जिंकल्याचा आनंद या सर्वांना झाला होता. व्यापाराला आलेल्या या व्यापाऱ्यांनी दगडांवरचे सर्व कपडे उचलून घेतले आणि बाजाराला बसले. इकडे बाजार भरला आणि इकडे नामदेव दुपारी 4 लाच परतले. दामा शेटींना फार आश्चर्य वाटलं. काहीतरी घोटाळा झाला असेल म्हणून चिंतातूर झाले. इकडे नामदेवांनी प्रथमतः पांडुरंगाचं राऊळ गाठलं, नमस्कार केला आणि म्हणाले, देवा देवा, मी काय केलं आणि कशासाठी केलं हे तुला ठाऊकच आहे. आमची घरी चांगलीच आता पूजा होणार, पण मला चिंता नाही.
1: एक एक पैसा समृद्धीचा वसा याविषयी कांचन नसपांडे यांचं कीर्तन आपण ऐकलं. यासोबत आजचा नाचू कीर्तनाची रंगी हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. FM वाहिनी 101.3 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7 वाजत आहेत प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. त्यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण सेवा.

तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। ठीक 7 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले

कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं FDAच्या पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेलगाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर.

0: पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचे अंगदंश उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: आहेस?
1: ते आणि कशाला?
0: गम्मत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या स्वप्नाच्या संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000 जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1,000 जास्त काउन्सिलरचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
0: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थमुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
2: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच माझे

0: कुटुंब मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत. जय हिंद जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला. अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात.
0: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढते आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली, तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज. नशा हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये, त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्तनाबूत करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्जच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल. आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथन ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी

0: मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू.
1: श्रोते हो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे. अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

0: तर राष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्जचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित.
1: ड्रग्ज याच्याविरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे या ड्रग्जना नाकारायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्ज घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे, याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे. हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले, ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो, त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे, लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्ज पुरवायची याचा चंग बांधलेला आहे. आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे, तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्जचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे. कारण हे जे ड्रग्ज आता इथे पुश केले जात आहेत त्याचा मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे. नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्ज मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा, याची अनेक उदाहरणं ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे. हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध जी काही योजना करायची आहे, जी डिटेक्ट करायची आहे, ती तर जोरात चालवलेली आहेच. आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कोटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे. त्यासाठी एक आयडी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज डिटेक्ट करत आहेत. आपल्याला कल्पना आहे की काही बंदांमध्ये तर त्यांनी नर्कोटिक्स आणलेले आहेत. त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्जशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत. माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्ज कन्झ्युम करूच नका, पण त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सला किंवा पोलिसांना आदरही पुरवावी. त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे. पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून ह्या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत. पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्जच्या विरुद्धचं युद्ध आहे हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्जला हरवूया.
0: श्रोतेहो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक

वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार. घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9 श्रावण, शक 1948, म्हणजेच 31 जुलै 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत अनुराधा पोडवाल, गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अरुण पोडवाल.

मंडळी, या गीतानंतर आपल्या घरशिवार कार्यक्रमात आता ऐकूया तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती. नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, तीळ लागवडीसाठी जमीन महत्त्वाची असते. यासाठी जमीन ही मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. शेतात जास्त काळापर्यंत पाणी साचून राहत असल्यास अशा जमिनीत तिळाची लागवड आपण करू नये. उलट उशिरा पेरणीसाठी अर्धरब्बी तीळ पिकासाठी ओलावा धरून ठेवणारी भारी जमीन आपण निवडावी. जमिनीची मशागत कशी करायची? तर पेरणीपूर्वी पठाल अथवा मैदान फिरवून जमीन सपाट करून घ्यावी. तिळाचे बी आकाराने लहान असल्याने पेरणी योग्य जमीन होण्यासाठी ते आवश्यक आहे. उशिरा पेरणी अर्थात अर्धरब्बी पिकासाठी शेत तयार ठेवावे. त्यात पावसाचं पाणी जास्तीत जास्त मुरू द्यावं. त्यानंतर वाखारीची पाळी देऊन अथवा पट्टी पास फिरवून ताबडतोब पेरणी करावी. तिळाची पेरणी ही पेरणीच्या अंतरानुसार एकेरी 800 ग्रॅम बियाणे आपल्याला तयार ठेवावं लागते. बियाणामध्ये समप्रमाणात बारीक वाळू अथवा चाळलेले शेणखत अथवा चुलीतील राख अथवा लाकडाचा भुस्सा वापरावा. म्हणजे पेरणी विरळ होऊन दोन झाडातील योग्य अंतर आपल्याला राखता येईल. तिळाची पेरणी सरत्याने अथवा पाबरीने करावी. ओलसर मातीत मिसळून तीळ बियाणे पेरल्यास उगवण कमी झाल्याचा अनुभव आपल्याला आहेच. मध्यम जमिनीत पेरणीचे अंतर हे 30 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर दोन झाडातील, तसेच भारी जमिनीत 45 सेंटीमीटर दोन ओळीतील आणि 10 सेंटीमीटर दोन झाडातील याप्रमाणे अंतर राखावे. पेरणीची खोली ही 2.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. खोल पेरणी टाळण्यासाठी पेरणीपूर्वी पठाल मारणे तसेच पेरणीसाठी पाबरणीचा वापर आपण करणं अत्यावश्यक ठरतं. शेतकरी बंधूंनो, तिळाच्या बियाणा बीज प्रक्रिया करणं देखील तितकंच आवश्यक आहे. मर किंवा मूळ कुजव्या या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायरम किंवा कार्बन डायझिम 2.5 ते 3 ग्रॅम प्रति 800 ते 1000 ग्रॅम बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर ट्रायकोडर्मा 3 ते 4 ग्रॅम प्रति 800 ते 1000 ग्रॅम बियाणास पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. खरीप तिळाची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तसेच अर्धरब्बी तिळाची पेरणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला करता येते. शेतकरी बंधूंनो, तीळ पेरणीपासून साधारणतः 18 ते 21 दिवसांनी विरळणी करून घ्यावी. यावेळी दोन झाडातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर राखले जाईल याची आपण काळजी घ्यावी. अनेक वेळा दाट अथवा झोपक्याने तिळाची झाडे उगवतात, अशावेळी विरळणी आवश्यक ठरते. पिकाची योग्य रोप संख्या ठेवणे उत्पादन वाढीसाठी आवश्यक असतं. त्यासाठी एकेरी 1 लाख झाडांची संख्या राखावी. योग्य खोलीवर पाबरणीने तिळाची पेरणी केल्यास आणि बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्यास एकसमान उगवण झाल्याचे आपल्याला आढळून येते. शेतकरी बंधूंनो, तिळासाठी खत व्यवस्थापन देखील महत्त्वाचं असतं. पूर्व मशागतीच्या वेळी एकेरी 2 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत ओल असताना द्यावं, किंवा एकेरी 4 क्विंटल एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणीसोबत द्यावी. पेरणीच्या वेळी 10 किलो नत्र, 10

किलो स्फुरद आणि आवश्यकता भासल्यास 10 किलो पालाश प्रति एकरी द्यावं. सरळ खतांद्वारे साधारणतः अर्धा बॅग युरिया, साधारणतः 1/4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि साधारणतः 1/4 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. शेतकरी बंधू, तीळ पीक 1 महिन्याचे झाल्यानंतर डवऱ्याच्या फेरापूर्वी म्हणजेच जमिनीत ओल असताना एकेरी साधारणतः 1/2 बॅग युरिया द्यावा. बुरशीजन्य रोगास हे पीक संवेदनशील आहे, त्यामुळे एकेरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावं. फुलोरा अवस्थेत येताना तसेच बोंड धरताना 2% युरिया अथवा DAP 20 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो, तिळाची सुरुवातीची वाढ ही अतिशय संत असते, त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. याकरिता सुरुवातीच्या 30 दिवसांमध्ये निंदणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावं. शेतकरी बंधूंनो, खरीपातील पिकासाठी सिंचनाची देखील व्यवस्था करून ठेवणं आवश्यक असतं. तिळाचे पीक खरीपात प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर घेतले जाते, मात्र उडीदाची सोय असल्यास आणि पावसात दीर्घ खंड पडल्यास फुलोरा अवस्थेपूर्वी तसेच बोंडामध्ये दाणे भरताना संरक्षित ओलीत करावे. ओलीत करताना पिकाच्या बुडाशी पाणी साचणार नाही याची आपण काळजी घ्यावी, अन्यथा पिकाचे मोठे नुकसान होते. पेरणीनंतर लगेचच मोठा पाऊस आल्यास तिळाचे बियाणे मातीत दडपले जाते अथवा वाहून जाते. यासाठी पेरणीसोबतच अथवा पाठोपाठ प्रत्येक 6व्या अथवा 12व्या ओळीनंतर 2 ओळीच्या मधल्या जागेत बळीराम नांगराच्या सहाय्याने चर काढावेत. यामुळे अतिरिक्त पावसाचे पाणी चरामध्ये साचून मूलस्थानी जलसंधारण होते. पिकाच्या बुडाशी पाणी साचून होणाऱ्या नुकसानीपासून काही प्रमाणात तीळ पिकाचा बचाव करता येतो. त्या शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण तीळ लागवड तंत्रज्ञान जर अवगत करून घेतलं आणि तिळाची नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी केली आणि त्याची काढणी केली, तर निश्चितपणे तिळापासून सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती आत्ताच आपण ऐकली. मंडळी, घर शिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर ऐकत आहात.

आताच आपण प्रपंच या चित्रपटातील ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना ऐकली. गायक कलाकार आणि संगीतकार होते सुधीर फडके. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया बायोडायनामिक शेती पद्धती याविषयी माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो. बायोडायनामिक शेती पद्धती काय आहे या संदर्भात आज आपण माहिती घेऊ. शेतकरी बंधूंनो, निसर्ग आणि पर्यावरणाला स्वच्छ संतुलित राखून जमिनीची सजीवता, पाण्याची गुणवत्ता आणि जैविक विविधता टिकवून पर्यावरण तसेच वायूला प्रदूषित न करता प्रदीर्घकालीन आणि टिकाऊ क्षमतेचे उत्पादन प्राप्त करणे म्हणजे बायोडायनामिक शेती पद्धती. या पद्धतीमध्ये जीवजीवाणू तसेच निसर्गदत्त साधनसंपत्ती, कार्बनिक पदार्थाचा योग्यरित्या वापर केला जातो, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होऊन अधिक आर्थिक लाभ मिळतो. शेतीच्या स्वावलंबनावर अधिक भर दिला जातो. बायोडायनामिक शेती ही शाश्वत शेती पद्धती म्हणून पुढे येत आहे. बायोडायनामिक तंत्र वापरूनच जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकविता येऊ शकते. उत्पादित मालाच्या गुणवत्तेसाठी देखील बायोडायनामिक तंत्र स्वस्त आणि परवडणारे आहे. बायो म्हणजे जीव आणि डायनामिक म्हणजे शक्ती अर्थात चैतन्य. अशा या जीवशक्ती किंवा जीवचैतन्याचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीचा शोध जमीन तत्वज्ञानी डॉक्टर रुडॉल्फ स्टेनर यांनी 1922 साली लावला. पृथ्वीवर असणारे सर्व जीव आणि जीवजंतू जी शक्ती तयार करून त्याचा प्रतिपाळ करते त्या विश्वशक्तीचा किंवा अहिक शक्तीचा परिणाम पृथ्वी, जमीन, प्राणीमात्र, वनस्पती, जीवजंतू, वातावरण आदी सर्वांवर सारखा होत असतो आणि ही क्रिया निरंतर स्वरूपाची आहे असं डॉक्टर रुडॉल्फ स्टेनर यांचं मत होतं. यांच्या सिद्धांतानुसार त्यांच्या अनुयायांनी अनेक प्रयोग करून असे सिद्ध करून दाखविले की कृषी क्षेत्रात चैतन्यमयी पदार्थाच्या उपयोगानं सेंद्रिय पदार्थ, माती आणि अहिक शक्ती यांच्या माध्यमातून अनेक लाभदायक बदल घडवून आणले जाऊ शकतात आणि परिणामी उत्तम दर्जाचे कृषी उत्पादन आणि पर्यावरणाचे संतुलन केलं जाऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, बायोडायनामिक शेती पद्धती काही मुख्य सिद्धांतावर आधारलेली आहे. ती म्हणजे निसर्गातील मूलभूत तत्वांना मान्यता, जमिनीची सुपीकता आणि संतुलनाकरिता अहिक शक्तींचा उपयोग, अवकाशातील अहिक शक्तीचा कालनियोजित परिणाम साधनं, अहिक शक्तीचे परिणाम सेंद्रिय पदार्थ, खनिज पदार्थ, बी बियाणे लागवड, पेरणी, जमिनीची मशागत, रोपांचे स्थलांतर, कापणी, छाटणी, बुरशी नियंत्रण, कीटक आणि रोग नियंत्रण तसेच तृण नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कृषी प्रक्रियेत लाभदायक ठरतील असे तंत्र विकसित करणं आणि पेरणी अथवा लागवड तंत्र, चंद्रकल तसेच राशीस्थानाचं महत्त्वही यात आहे. शेतकरी बंधूंनो, बायोडायनामिक शेती पद्धतीची रूपरेषा कशी आहे ते आपण आता पाहू. शेतकरी बंधूंनो, ह्यूम्सच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवणं यामुळे जमीन सजीव होऊन तिचे गुणधर्म कायम राहतात आणि पिकांची वाढ तसेच संगोपन करण्याची क्षमता जमिनीत वाढते. जमिनीतील मूलद्रव्य ह्यूम्सच्या उपस्थितीत पिकांना मिळतात. या पद्धतीत सेंद्रिय पदार्थाचे महत्त्व अधिक विशद केलं आहे. पिकांची वाढ आणि विकास होण्यासाठी या पद्धतीत पिकांचे घटक, असेंद्रिय आणि ऊर्जा यातील परस्पर संबंध अभ्यासलेला आहे. नैसर्गिक सूक्ष्मद्रव्य, विकर, संप्रेरके यांचा पिकांच्या वाढीकरिता उपयोग करण्यात आला आहे. पिकांची फेरपालट करणं अपेक्षित आहे. अधिक प्रमाणात अन्नद्रव्य लागणारी पिके, उदाहरणार्थ मका, बटाटा, टोमॅटो, कोबी आदी पिके उत्पादन केल्यानंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या पिकांचे उत्पादन घ्यावं. हिरवळीचे खते आणि आच्छादन पिके वापरावीत. शेतकरी बंधूंनो, बायोडायनामिक शेती पद्धतीत शेतकऱ्याने करावयाची कोणती कामे आहेत त्यासंदर्भातही आपण थोडक्यात माहिती घेऊ. शेतकरी बंधूंनो, बायोडायनामिक पद्धतीनं कंपोस्ट तयार करणं, जल आणि भूमी

0: संवर्धन करणं आवश्यक. जमिनीची धूप, पाण्याचा निचरा ह्याविषयी उपाययोजना करायला हव्यात. बायोडायनॅमिक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीची निर्मिती करून त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं आवश्यक. जमिनीच्या संवर्धनाकरिता पिकांचे फेरपालट आपण करायला हवं. आच्छादन पिकांचा उपयोग आपण करावा. अधिक अन्नद्रव्य लागणाऱ्या पिकांनंतर अन्नद्रव्ये पुरवठा करणाऱ्या पिकांची लागवड करावी. पर्यावरणाचं संरक्षणही आपण करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, बायोडायनॅमिक शेतीचे फायदे देखील आहेत. ते म्हणजे या पद्धतीत शेतकऱ्यांपुढे पिके आणि पशु यांच्या रोगांची समस्या नसते अथवा अगदी कमी प्रमाणात असते. पिके अधिक प्रथिने आणि जीवनसत्व असलेली उत्पादित होतात. पिकांचे उत्पादन सरासरी उत्पन्नाच्या जास्त असते. आरोग्यविषयी संवेदनशील असलेल्या व्यक्ती बायोडायनॅमिक कृषी उत्पादनाची मागणी जरूर करतात. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आपण देखील बायोडायनॅमिक शेती पद्धतीचा अवलंब जर केला तर निश्चित आपलं शेतीचं देखील आरोग्य चांगलं राहू शकतं आणि आपलं स्वतःचं देखील आरोग्य सुधारू शकतं. याशिवाय शेतीमध्ये देखील बायोडायनॅमिक पद्धतीनं जर आपण शेती केली तर उत्पन्न देखील इतर पद्धतीपेक्षा चांगलं मिळू शकतं. बायोडायनॅमिक शेती पद्धती याविषयी माहिती आपण ऐकली. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 9.
1: नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. अजून एक आपण बऱ्याच वेळापासून सांगतोय की स्थूलतेसोबतच व्यसन कुठलंही असायला नकोय. परंतु गोळी जशी सुटत नाही माणसाची तसं व्यसनही सुटत नाही. तर व्यसन हृदयासाठी कितपत घातक ठरू शकते जाता जाता आमच्या श्रोत्यांना?
2: व्यसन तर हृदयासाठी घातक आहेच. जसं की आपण इतक्या वेळ बोलतोय की हे जे शुगर ब्लड प्रेशर सोबत व्यसन असणारे लोक, जसं की आपण स्मोकिंग म्हणतो किंवा अल्कोहोल दारू ज्याला म्हणतो आपण,
1: किंवा एक पेग पिण्याने काय होतंय पार्टी वगैरे आजकाल जे कल्चर निघालेलं आहे,
2: बरोबर,
1: तर हे कितपत हृदयासाठी घातक ठरू शकते?
2: जे की लोक एक पेग म्हणतात आज आणि त्याचं पेग वाढत जातात आणि हे वर्षानुवर्ष चालतच राहतं, तेव्हा त्यांना ही हृदयाचं पंपिंग कमी होणं, प्रेशर कमी होणं किंवा हार्ट अटॅक याच्यासाठी हा डायरेक्ट रिस्क फॅक्टरच आहे.
1: म्हणजे हे अवॉइडच
2: करणं गरजेचं आहे.
1: कल्चरमध्ये याच्यासाठी
2: नाही
1: आपण सपोर्ट नाही करू शकत.
2: बरोबर
1: डॉक्टर. बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांमध्ये हृदयरोग, जसं आपण म्हणतो की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असेल तर ते पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळतं, तर हृदयरोगाच्या बाबतीत असं काही असू शकतं का?
2: हो आहे. आतापर्यंत आपण फक्त ज्या मॉडिफाय करू शकतो तेच रिस्क फॅक्टर बघतो. आता हे पण मी सांगू इच्छितो, नॉन मॉडिफायबल याला आपण टाळूच शकत नाही. जसं की आई वडिलांना होतं, मुलात होतं, किंवा जसं की एज फॅक्टर आपण जे टाळूच शकत नाही, किंवा तुमची जाडी असते जी फक्त तुमच्या अनुवंशिकतेमुळे किंवा तुमच्या प्रॉब्लेममुळेच वाढलेली असते की जे की तुमच्या ऍक्टिव्हिटीज भरपूर असतात तरी तुम्ही जाड असतात, तर तेही आपण टाळू शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत की जे आपण टाळूच शकत नाही. आई वडिलांना हृदयविकार असेल तर मुलात येण्याचा चान्स आहे, डायबिटीस असेल तेही मुलात येण्याचा चान्स आहे. तर त्या गोष्टी आपण टाळू शकत नाही,
1: फक्त त्याची काळजी आपण घेऊ शकतो.
2: काळजी घेऊ शकतो. जेव्हा तुमच्या आई वडिलांना हृदयविकार होतो तेव्हा तुम्हालाही होऊ शकतो, ही गोष्ट आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा अशी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं.
1: आणि सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की आपला स्वतःचा दिनक्रम, आहार, नियमित झोप आणि व्यायाम हे जर ठेवलं तर ते वारसा हक्काने आपल्याला मिळणारच आहे, परंतु ते आपण
2: व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या आई वडिलांना डायबिटीस आहे, आपल्यालाही होऊ शकतो. आपण दरवर्षी चेक करणं गरजेचं आहे. आणि आपण समजा आपल्याला निदानही झालं असेल डायबिटीसचं, पण आपण शुगर वगैरे ह्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये ठेवल्या तर आपण ह्या गोष्टी टाळू शकतो किंवा लांबू शकतो. जो हृदय विकार आज येणार आहे तो 10 वर्षाने येईल.
1: डॉक्टर खूप छान मार्गदर्शन केलं की हृदयविकार लक्षणं, कारणं आणि उपाय याविषयी आज आपण बोलत होतो. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद.
0: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर रणजित कदम यांनी दिलेल्या माहितीचा भाग 9 ऐकला. मंडळी, यानंतर ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 4 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 22 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील,
3: सकाळची सापेक्ष

आर्द्रता असेल 85%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 83%. वाऱ्याचा तासी वेग 25 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मादा देवकाते यांची गीतरचना. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी, संगीत आहे श्रीधर यांचं आणि चित्रपट आहे तिखट मिरची घाटावरची.

मंडळी, या गीताबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथंच संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या सोमवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: करण सेवा।
1: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू।
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर,
2: संपर्क 83 798 64 555।
0: श्रोतो, एक निवेदन। उद्या सकाळी 10 वाजता जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाचं महत्व आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी धाराशिव येथील ज्येष्ठ स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टर मीना जंतुरकर यांची दौलत निपणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। निवेदन संपलं।
3: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
4: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे।
3: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
4: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे।
5: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
6: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारी साठी गल्ली सोलापूर। VVP पॉलिटेक्निक इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या शाखांमध्ये मोजक्याच जागा शिल्लक असल्यानं प्रवेशाची सुवर्ण संधी।
7: कॅप प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या फेरीत VVP पॉलिटेक्निकलाच प्रथम प्राधान्य द्या। आजची योग्य निवड उद्याचं उज्ज्वल यश।
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर,
2: संपर्क 83 800 50 555।
8: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता। दिव्य स्वातंत्र्य भारताचे, दिव्य स्वातंत्र्य भारताचे।
5: श्रोते हो, एक निवेदन। आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आणि प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमधील मजकुराशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा एक भाग आहे। निवेदन संपलं।
9: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास। रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घर शिवार. या कार्यक्रमाचे सादर करते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसार.

0: दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदारांनी हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा यांच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्यपदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोथोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हरसिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदीसंदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे

0: बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफ एम वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत एडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
6: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
7: वाह, क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स, जबरदस्त.
6: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
7: अटी लागू.
5: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
8: विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माननीय आमदार बसवराजजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ
9: रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 परिमल मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
8: या सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन
9: रूपामाता परिवाराचे प्रमुख ऍडव्होकेट व्यंकटरावजी गुंड पाटील यांनी केलं आहे.
2: गायक आणि ढोलकी वादक विकास तुकाराम अहिरे, बाबासाहेब किसन काळे, गायिका आणि तुणतुण वादक अर्चना महादेव शिरसाट, सहगायिका वंदना युवराज देडे आणि शोभा महेश पवार. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

दत्तनगर धाराशिवेतील एडेश्वरी आराधी मंडळ यांनी गायलेली देवीची गाणी आपण ऐकलीत. श्रोतेहो, यासोबत आजचा लोकसंग हा माफ करा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

एफ एम वाहिनी 101.3 दशांश मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:30 होत आहेत संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 8:45 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत बॉलिवूड धमाका हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जानी दुश्मन या चित्रपटामधील उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया रमैया वास्तवैया या चित्रपटामधील अमित, श्रेया घोषाल आणि अतिम असलम यांनी गायलेलं प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन चिकर.

रामलीला या चित्रपटासाठी सिद्धार्थ यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार आहेत संजय लीला भंसाळी, गायक कलाकार आदित्य नारायण.

रंगीला या चित्रपटासाठी महबूब यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ए आर रहमान, गायक कलाकार हरिहरण आणि स्वर्णलता. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया इशक जादे या चित्रपटामधील गीत.

इश्क या चित्रपटासाठी उदित नारायण, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अण्णू मलिक. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया समीर यांचं गीत. गायक कलाकार आहेत अनुराधा पौडवाल, कुमार साणू. चित्रपट इतिहास संगीतकार दिलीप सेन.

श्रुतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया ऐत्राज या चित्रपटासाठी समीर यांचं गीत. संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याग्निक.

बॉलिवूड धमाका हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये ऐकूया विशाल शेखर यांचं गीत. संगीत आहे विशाल ददलाणी यांचं, गायक कलाकार सुनिधी चव्हाण आणि विशाल ददलाणी. चित्रपट 30 मार खान.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया तेज या चित्रपटासाठी सुनीती चव्हाण यांनी गायलेलं साजिद वाजिद यांच्या संगीत नियोजनामधील गीत।